0: ओम श्री गणेशाय नमः। रसिक श्रोत्यांनो, AM2 वर आपले सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2। म्हणजे हो, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम प्रस्तुत होत आहे। याद्वारे आपल्याला या सणाबद्दल खूपशी माहिती मिळतील। तेव्हा म्हणजे हो, आस्वाद घेऊया।
1: ओम श्री गणेशाय नमः। सर्वांना माझा सादर सप्रेम नमस्कार। आज मी गणिष्ठा गणबाबजी, मॉरिशस मराठी मंडली फेडरेशन, मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट आणि मॉरिशस मराठी स्पीकिंग युनियन यांचे प्रतिनिधी म्हणून आपल्या सावीसोबत मातीच्या गणेशमूर्ती आणि पर्यावरण सौंदर्यन या विषयावर चर्चा करणार आहे। गणेश उत्सव हा आपल्या महाराष्ट्राचा सर्वात मोठा आणि आनंदाचा सण आहे। आपण मॉरिशसमध्येही गणेश चतुर्थीचा सण मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो। या वेळात घरात घरांत गणपती बाप्पांचे आगमन होते। परंतु गेल्या काही वर्षात आपण ज्या प्रकारे हा सण साजरा करत आहोत, त्यामुळे आपल्या पर्यावरणाला मोठी हानी पोहोचत आहे। म्हणूनच आजच्या काळात शाडूच्या म्हणजेच मातीच्या गणेशमूर्तीची स्थापन करणे आणि पर्यावरण वाचवणे ही काळाची गरज बनली आहे। पर्यावरणपूरक गणेशमूर्ती सौंदर्य माती, नैसर्गिक रंग आणि नैसर्गिक साहित्यापासून केल्या जातात। आपण पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचा वापर का करावा? जबाबदार नागरिक म्हणून आपण आपल्या पर्यावरणासाठी काहीतरी योगदान देऊ शकतो। प्लास्टिक अपारिस हे अविकतनशील असून मूर्तीमध्ये वापरले जाणारे विषारी पदार्थ आणि असुरक्षित रासायनिक रंग जलस्रोत्र व जलचर जीवांसाठी अत्यंत हानिकारक ठरवतात। सध्या बाजारात मिळणाऱ्या बहुतांश मूर्ती या प्लास्टिक अपारिस आणि रासायनिक रंगांपासून बनवलेल्या असतात। प्लास्टिक अपारिस पाण्यात लवकर विद्यालयात नाही। विसर्जनानंतर या मूर्ती अनेक महिने पाण्यात जशाच्या तशाच राहतात, ज्यामुळे जल प्रदूषण होते। तसेच मूर्तींना लावलेले रासायनिक रंग आणि चकचकीत चकी यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढवते, ज्याचा थेट परिणाम मासे आणि इतर जलचारांच्या जीवावर होतो। विसर्जनानंतर मूर्तीची होणारी विद्वना पाहून मनालाही अत्यंत दुःख ठरवतात। मातीची किंवा शाडूच्या मातीची मूर्ती पूर्णपणे नैसर्गिक असते। ही मूर्ती पाण्यात अगदी काही तासांतच संपूर्ण विरळून जाते। यामध्ये नैसर्गिक रंगाचा जसे की हळद, कुमकुम, मुलतानी माती वापर केला जातो, ज्यामुळे पाण्याला किंवा निसर्गाला कोणतीही इजा होत नाही। आपण या मातीचे विसर्जन घरीच एका मोठ्या पात्रात करू शकतो आणि आपण त्या माती घरातील झाडांसाठी वापर करू शकतो, ज्यातून नवीन जीवन जन्माला येते। गणपती बाप्पा स्वतः निसर्गाचे रूप आहेत। त्यांचे वाहन मूषक

आहे. त्यांना जास्वंदीचे फूल, दुर्वा आणि शमीची पाने आवडतात. निसर्गावर प्रेम करणाऱ्या आपल्या लाडक्या बापालाही पर्यावरणाची हानी झालेली नक्कीच आवडणार नाही. त्यामुळे मातेच्या मूर्तीची पूजा करणे हीच बापाची खरी भक्ती आहे. यंदाच्या गणेश उत्सवात आपण सर्वांनी मिळून एक निश्चय करूया. आणूया फक्त मातेची मूर्ती, राखूया निसर्गाची कीर्ती. धन्यवाद व नमस्कार.

रसिक श्रोत्यांनो, काही क्षणातच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम संपत येत आहे. तेव्हा मंडळी हो, आमची पुढची भेट होईपर्यंत शुभ दिवस आणि नमस्कार.

रिसिकल श्रोत्यांना माझ्या सुप्रीम नमस्कार. आजच्या या मंगलाचरण कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे सुस्वागत करण्यात येत आहे AM2 रेडिओ मॉरिशसवरून. रसिको हो, आजचा आमचा कार्यक्रम सर्वार्थाने गणेश चतुर्थीच्या संदर्भात असणार. गणपती उत्सव म्हटलं की आपले सारे भारतीय लोक एकत्र येतात व सामूहिक श्रद्धेने पूजेत भाग घेतात. आपली इष्टदेवता आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी प्रत्यक्ष सगुण स्वरूपात प्रकट होणार आहे याचा आनंद सर्वांना झालेलाच आहे. तर चला, गणरायाच्या आगमनाची ही गोड आतुरता मनात साठवत आपल्या मंगलाचरण कार्यक्रमाची शुभ सुरुवात करूया भक्तीच्या या सुरेल स्वरांनी.

0: in no time. Haldiram's vous souhaite une bonne journée. Haldiram's, the authentic taste of India.
1: रसिका श्रोत्यानो, मंगलाचरण कार्यक्रमात पुनश्च तुमचे हार्दिक मनाने परत एकदा स्वागत करण्यात येत आहे. श्रोत्यानो, गणरायाचे नाव घेताच मनाला एक वेगळी शांतता आणि विश्वास मिळतो. जिथे बाप्पाचे नाव तिथे भक्तीचा सुगंध आणि मनात आशेचा प्रकाश. अशाच भक्तिभावाने ऐकूया चिंतामणी माझ्या.

आपल्या लाडक्या बाप्पाला प्रेमाची हाक देत आहेत. बाप्पा या, लवकर या, आणि आपल्या आगमनाने प्रत्येक घर आनंदाने, भक्तीने आणि मंगल वातावरणाने भरून टाका.

श्रोतिरसिको हो, गणेश चतुर्थी म्हणजे आपल्या आवडत्या देवाचे पृथ्वीवर आगमन आणि हा काळ प्रत्येक मराठी माणसांसाठी, हिंदू परिवारांसाठी महत्त्वपूर्ण असतो, कारण भक्ती, आनंद आणि उत्साहाने सर्वांची मने उल्हसित झालेली असते. गणेश देवाचे आगमन होते आशा ती आकांक्षा, सुख समृद्धी मंगल कामना घेऊनच. भक्त किती आतुरतेने आपल्या इष्टदेवतेची वाट पाहतात, किती गोर स्वप्ने मनात बाळगून उत्सवाच्या तयारीला लागतात. अनशावेले भक्तांच्या ध्यानी मनी एकच इच्छा असतं, आपली मनोकामना पूर्ण व्हावी, आपला संकल्प पूर्ण व्हावा.

लग्नानंतर माहेरची ओढ मनात कायम असतं आणि माहेरून कोणी प्रेमाने न्यायला आलं की मन आनंदाने भरून येतं. तर चला पुढील भक्तिगीताचा आनंद घेऊ सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या सुरील आवाजात.

रसिक श्रोत्यानो, आपल्या तयारीत कोणतीही कमतरता नसावी म्हणून सारे प्रयत्न विशेष दक्षता बाळगूनच केले जातात. घरादाराची, मंदिराची, संस्थांची साफसफाई, रंग देण्याचे काम, सजावटीचे सामान, पूजेचे साहित्य, भटजींची भेट, गावातील लोकांचे आमंत्रण, कार्यक्रमाची पूर्वतयारी, भजन कीर्तन व झाकरी नृत्याची तालीम, मंडपाची उभारणी, या सर्वात कार्यव्यस्त झाल्याने दिवसामागून दिवस कसं निघून जातात याची भक्तांना कल्पनाच नसतं. आशिष विलेकरांची ही रचना चला ऐकूया स्वरचंद्रिका साधना सरगम यांच्या सुरेल आवाजातली.

रसिको उद्याची पहाट घेऊन येणार आहे आपल्या लाडक्या गणरायाचा आगमनाचा मंगळ सोहळा. पुढच्या गीतात मन होऊ दे भक्तिमय, प्रसन्न आणि आनंदी.

श्रोतेरसिकोः प्रत्येक स्वरात भक्ति आहे, प्रत्येक शब्दात श्रद्धा आहे आणि प्रत्येक भावनेत आपल्या लाडक्या बाप्पाचे प्रेम आहे।

कुठील गीता आता दडलेलं आहे भक्तिरसाचं माधुर्य आणि गणरायाच्या चरणी अर्पण केलेली भावपूर्ण वंदना.

भक्तीची सूर मनात उमटलं की वातावरण आपोआप मंगळमय होते रसिको. गणरायाच्या चरणी मन अर्पण करून आता ऐकूया भक्तिरसाने न्याहून निघालेले हे सुंदर भक्तिगीत.

रसिक श्रोत्यानो पुढील भक्ती गीत घेऊन येत आहे भक्तीचा गोरवा, श्रद्धेची भावना आणि सुरांची सुंदर आरास.

रसिक श्रोत्यांनो मंगलाचरण या कार्यक्रमाला धमाल स्वरूप देण्यासाठी चला ऐकूया स्थानीय कलाकारांच्या आवाजात ही धमाल गणेश झाकरी. गणेश चतुर्थीचा हा पवित्र उत्सव आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख शांती आरोग्य समृद्धी आणि आनंद येवो हेच विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी

मनापासून प्रार्थना, पुनश्च भेटूया अशाच भक्तिमयी सुरांसह। तोपर्यंत बाप्पाचे स्मरण मनात ठेवूया। गणपती उत्सव सर्वांसाठी मंगलमय, आनंदमय व सुखमय असो ही सद इच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेते। शुभ दिन व नमस्कार।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
1: स्वर तरंग।
3: हेलो श्रोतृ नमस्कार, गुड आफ्टरनून टू यू ऑल। श्री सोबत अपन हत रेडिओ मॉरिशसवर स्वर तरंग कार्यक्रमात मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतृनो, दोनपर्यंत मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ या ट्युनिंग करा। आमच्यासोबत आजचा रविवार एन्जॉय करा, आजचा स्पेशल रविवार। येस श्रोतृनो, आज आहे स्पेशल रविवार, स्पेशल कार्यक्रम रंगणार आहे। आजचा हा कार्यक्रम खास आहे बाप्पासाठी। उद्यापासून गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे, उद्यापासून बाप्पाचे आगमन होणार आहे। तेव्हा श्रोतृनो, आज काही गणेश गीतांनी, काही भक्तिगीतांनी कार्यक्रम रंगणार आहे। सो कीप ट्यूनिंग श्रोतृनो टिल 2 PM। फॉर नाउ कार्यक्रमाची सुरुवात करूया एका गणेश गीताने, इन द वॉइस ऑफ आनंद भाटे, याचा आस्वाद घ्या।

वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा एमपीसीच्या वतीने तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा. हॅपी गणेश चतुर्थी टू यू ऑल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

श्रोत्यांनो, उद्या गणेश चतुर्थी आहे. सो तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या अनेक अनेक शुभेच्छा. श्रोत्यांनो, उद्याचा दिवस म्हणजे आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाचा दिवस. सगळीकडे मंगलमय वातावरण, सगळीकडे धामधूम, एकच लगबग चालू आहे गणेशोत्सवाची तयारी. श्रोत्यांनो, अशा या तयारीच्या वातावरणात, भक्तिमय वातावरणात काही गणेश गीतांनी कार्यक्रम रंगत आहे. या क्षणी ऐकूया वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात हे गाणं. याचा आस्वाद घ्या.

बाप्पा आमच्या घरात आनंद ठेव, मनात समाधान ठेव, नात्यांमध्ये प्रेम ठेव आणि योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी दे. श्रोतृ या क्षणी या मंगलमय वातावरणाला सुरांची साथ देऊया काही गणेश गीतांनी. ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या सुमधुर आवाजात प्रथम तुला वंदितो हे गाणं, याचा आस्वाद घ्या श्रोतृ. आणि आमची साथ देत राहा, दोन पर्यंत मी तुमची साथ देणार आहे काही गणेश गीतांना.

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: हेलो अगेन श्रोतनो, श्री सोबत आपण आहात रेडिओ मोरिश स्वर स्वर तरंग कार्यक्रम चालू आहे। आज स्पेशल दिवस आहे श्रोतनो, स्पेशल कार्यक्रम रंगत आहे। आजचा दिवस श्रोतनो काहीसा वेगळाच आहे, कारण उद्या आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे। सगळीकडे श्रोतनो तयारीला वेग आला असेल या क्षणी, अँड श्रोतनो हवेतील उत्साहच सांगत आहे की बाप्पा येणार आहेत। तेव्हा श्रोतनो अशा या भक्तिमय गणेशमय वातावरणात काही गणेश गीतांनी कार्यक्रम रंगत आहे। सो श्रोतनो कीप ट्यूनिंग, अँड या क्षणी ऐकूया नेक्स्ट ट्रॅक लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात गणराज्य रंगी नाचतो हे गाणं, याचा आस्वाद घ्या।

श्रोत्यांनो, सगळीकडे गणेशोत्सवाची तयारी चालू आहे, सगळीकडे धूमधाम चालू आहे, पण श्रोत्यांनो, गणरायाचे स्वागत फक्त फुलांनी आणि सजावटीनेच नाही तर सुरांनीही करूया. या क्षणी भक्ती, श्रद्धा आणि आनंद यांचं सुंदर मिश्रण असलेलं हे गाणं ऐकूया, ही झाकरी गीत ऐकूया. गणेशोत्सव म्हटलं की झाकरी गीत अनिवार्य आहे श्रोत्यांनो, तेव्हा या क्षणी ऐकूया शीला आत्माराम यांच्या आवाजात हे झाकरी गीत, याचा आस्वाद घेऊया.

0: वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा एमपीसीच्या वतीने तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा. हॅपी गणेश चतुर्थी टू यू ऑल. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या.
1: मला तुझी फार आठवण येते रे. तू कधी येणार आमच्या घरी?
2: श्रुतीनं गणेश चतुर्थी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ते सुंदर गणेश मूर्तीचे रूप, कपाळावरचे कुंकू, दुर्वाची जुरी, लाल फुलं, आरतीचा आवाज आणि प्रसादाचा गोर सुगंध. श्रुतीनो पण श्रुतीनो बाप्पाचे आगमन म्हणजे फक्त उत्सव नाही, तो आपल्या मनात आशा आणि सकारात्मकतेचा प्रकाश घेऊन येतो. आपण वर्षभर अनेक गोष्टींसाठी धावत असतो, काम, घर, जबाबदाऱ्या, चिंता, या सगळ्यामध्ये श्रुतीनो कधी कधी स्वतःसाठी वेळच मिळत नाही. पण गणपती येतात आणि जणू काही सांगतात, थोडं थांबा, एकत्र बसा, आनंद घ्या आणि या आयुष्याकडे पुन्हा नव्याने बघा. तेव्हा श्रुतीनो या गणेशोत्सवाचा आनंद घ्या, आजच्या दिवसाचा आनंद घ्या या काही विशेष गाण्यासोबत. अँड श्रुतीनो गणेशोत्सवाची ही लगबग एन्जॉय करा. या क्षणी ऐकूया गणराया गणराया हो हे गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, या अशा गाण्यांनी एक अत्यंत सुंदर भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे. पण श्रोत्यांनो, फोर्सने इथली कार्यक्रमाची सांगता होत आहे. या क्षणी ऐकूया शेवटचं गाणं, एक झाकरी गीत इन द वॉइस ऑफ मानुबाई भिऊ. याच गाण्याने श्रोत्यांनो कार्यक्रमाची सांगता होत आहे. श्रोत्यांनो, उद्यापासून सुरू होणारा हा गणेशोत्सव प्रत्येकासाठी आनंदाचा, उत्साहाचा आणि समाधानाचा ठरो. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या अनेक अनेक शुभेच्छा. काळजी घ्या श्रोत्यांनो, आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.

0: रजनीगंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनीगंधा
1: नमस्कार श्रोतनो श्री सोबत आपण आहात रेडियो मॉरिशसवर आणि रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोतनो फक्त 20 मिनिटांचा कार्यक्रम आहे तेव्हा पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका गणेश

सुजनो उद्या आहे गणेश चतुर्थी, उद्या बाप्पाचे आगमन होणार आहे, तेव्हा या क्षणी ऐकूया काही गणेश गीते. या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत एक झाकरी गीत, याचा स्वाद घ्या.

श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.